अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ईरान खिलाफ़ बीहर फौजी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान तबाह थी चुको आहे, हाणे सवाल इहो आहे त मामिलो सवलाई सां हल थी वेंदो या ॾुखियाई सां। ईरान एटमी हथियार हासिल करण वारे मनसूबे मां बेहथ खणी वियो आहे।